0: नमस्कार, छत्रपती संभाजीनगर.
1: तुम्ही ऐकत आहात MGM 90.8 FM.
2: आता दीप भव MGM विद्यापीठ गीत. गीत आणि संगीत प्राध्यापक डॉक्टर संजय मोहोड, गायिका कविता कृष्णमूर्ती. MGM रेडिओ सादर करीत आहे MGM विद्यापीठ गीत. अत्त दीप भव.

नमस्कार, गुड मॉर्निंग. आणि आज आहे 10 सप्टेंबर. चला तर मग जाणून घेऊयात आजच्या दिवसाचं दिन विशेष काय. तर इतिहासात काय घडामोडी झाल्या होत्या, तर 1846 मध्ये आजच्या दिवशी एलियास होवेयाला यांना अमेरिकन शिवण मशीनचे पेटंट मिळाले. 1898 मध्ये लुईगी लुकिनीनी ऑस्ट्रेलियाची राणी एलिझाबेथची हत्या केली. 1839 मध्ये प्रथम जागतिक वैयक्तिक मोटरसायकल स्पीडवे चॅम्पियनशिप आयोजित करण्यात आली. आणि 1939 मध्ये दुसरे महायुद्ध कॅनडाने जर्मनी विरुद्ध पुकारले. आणि 1966 मध्ये पंजाब राज्याचे विभाजन होऊन पंजाब व हरियाणा अशी दोन राज्य अस्तित्वात आली. 1996 मध्ये गोमंतक मराठी अकादमीचा पहिला कृष्णदास शामा पुरस्कार बाद सातोसकर यांना, तर पंडित महादेव शास्त्री जोशी यांना साहित्य पुरस्कार कवी नारायण सुर्वे यांना जाहीर झाला. तर यासोबतच आज जन्मदिवस आहे. 1872 मध्ये जन्मलेले कसोटी क्रिकेट खेळाडू व महाराजा KS रणजित सिंग यांचा जन्म झाला होता. यांच्या स्मरणार्थ रणजी करंडक म्हणजे रणजी ट्रॉफी या क्रिकेट स्पर्धेचं आयोजन करण्यात येतं, जे की आजही सुरू आहे. यानंतर 1887 मध्ये स्वातंत्र्य सैनिक भारताचे दुसरे गृहमंत्री व उत्तर प्रदेशचे पहिले गृहमंत्री गोविंद वल्लभ यांचा जन्म झाला होता. नोबेल पारितोषिक विजेता अमेरिकन भौतिकशास्त्र आर्थर कॉम्प्टन यांचाही जन्म आजच्या दिवशी झाला होता. हे होतं आजच्या दिवसाचं म्हणजे 10 सप्टेंबरचं दिन विशेष. अशा इन्फोटेनमेंट आणि एंटरटेनमेंट सोबत ऐकत रहा.

0: वेलकम बैक, यू आर लिसनिंग MGM 90.8 FM, RJ अदनान तुमचे सोबत आहे। आज आपण बोलत आहोत विटॅमिन B12 बद्दल। आपले सोबत आहेत डॉक्टर मंजुषा हिवरे मॅम फ्रॉम MGM हॉस्पिटल।
1: तुम्ही आमच्या लिसनर्सला अबाउट विटॅमिन B12 बद्दल काय मेसेज देणार?
2: संतुलित आहार जो आहे हा विटॅमिन B12 सर्वोत्तम स्रोत आहे। जे पूर्णपणे शाकाहारी आहे किंवा जे प्रेग्नेंट असतात किंवा जे ज्येष्ठ नागरिक आहे जसं तुम्ही विचारलं होतं, आणि ज्यांना रक्तक्षय असलेल्या व्यक्तींना, या सगळ्यांनी डॉक्टरांच्या सल्ल्यानी वेळोवेळी तपासणी करून घ्यायला पाहिजे। विटॅमिन बी ट्वेल्वच्या गोळ्या किंवा इंजेक्शन हे घेऊन त्याचं प्रमाण पूर्ण करायला पाहिजे। पण हे सगळं स्वतःहून नाही करायचं, कधी डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय नाही करायचं। तर माझं असं म्हणणं आहे की योग्य आहार, योग्य तपासणी आणि योग्य वेळी उपचार, याच्यामुळे विटॅमिन B12ची कमतरता सहज टाळता येते आणि निरोगी जीवन जगता येते।
1: थँक्यू मॅम, थँक्यू सो मच।
2: थँक्यू।
0: खूप महत्वाची आणि उपयुक्त माहिती आज आम्हाला माहित झाली अबाउट विटॅमिन, सो थँक्यू सो मच।
2: थँक्यू।
3: ओनली ऑन MGM 90.8 FM.

तुमच्या कपाटात वाचून झालेली पुस्तकं तशीच पडून आहेत का? मग आता वेळ आली आहे त्या पुस्तकांना नवीन आयुष्य देण्याची. 11 सप्टेंबर आचार्य विनोबा भावे यांच्या जयंती निमित्त MGM युनिव्हर्सिटी घेऊन आली आहे एक अनोखी चळवळ, भूदानातून पुस्तकदानाकडे, पुस्तकदानातून ज्ञानदानाकडे. तुमच्याकडची साहित्य, विज्ञान, इतिहास किंवा स्पर्धा परीक्षेची जुनी नवीन पुस्तकं दान करा आणि गरजू विद्यार्थ्यांच्या आयुष्यात ज्ञानाचा नवा प्रकाश आणा. कॉल करा 9970442355 9372650422 8668402680 किंवा 9860220303. संपर्क साधल्यानंतर विद्यापीठाची टीम आपल्या ठिकाणी येऊन पुस्तकांचं संकलन करेल. तर वेळ आली आहे तुमच्या जुन्या पुस्तकांना नवीन आयुष्य देण्याची.

0: नमस्कार, छत्रपती संभाजीनगर,
1: तुम्ही ऐकत आहात MGM 90.8.

0: आत्महत्या का मतलब क्या कि अपनी खुद की हत्या करना। देखो हत्या कोई भी हो वो पाप ही होता है ऐसा कहा जाता है। हम सोचते अक्सर कि यार किसी ने सुसाइड किया तो यार उसकी क्या मेंटेलिटी होगी, या तो सोचते यार कितना बुजदिल था ये जिसने सुसाइड कर लिया और अपनी जिंदगी से हार गया। हालांकि उसके पीछे भी बहुत सारे अलग अलग ओपिनियन होंगे, उसने कुछ चीजें फेस की होगी, उसके लाइफ के रिलेटेड कुछ प्रॉब्लम्स होंगे जो कि हमें पता नहीं होते। तो हालांकि जो इंसान सुसाइड करता है तो उसकी मेंटेलिटी क्या होती है, तो इसी पर आज हम बात करेंगे। आज है वर्ल्ड सुसाइड प्रिवेंशन डे और अपने साथ है डॉक्टर अमोल पात्रीकर सर, न्यूरोसाइकेटिस्ट। नमस्कार सर, आपका स्वागत है।
1: नमस्कार। नमस्कार,
0: कैसे हो सर आप?
1: एकदम बढ़िया। कोलॅबोरेशन विथ इंटरनॅशनल असोसिएशन ऑफ सुसाइड प्रिव्हेंशन एक आहे आणि ते WHO सोबत मर्ज करून तो एक हा डे साजरा करतात। त्याचं कारण काय झालं की मागच्या काही वर्षांमध्ये सुसाइडचा रेट खूप जास्त वाढलेला आहे, भयंकर वाढलेला आहे। म्हणजे त्याच्यात आपण जर पाहिलं तर मी असं म्हणाल की 2018 आणि 2025 ह्या 7 सुसाइडचा रेट 27% वाढला।
0: 27%
1: आणि इतका की नुसत्या भारतामध्ये आपल्याला जवळपास 2,50,000 डेथ या सुसाइडमुळे होतात दरवर्षी। की इंडियाला काय ना मोस्ट डिप्रेस कंट्री ऑफ द वर्ल्ड म्हणतात, म्हणजे इंडिया ही डिप्रेशनची कॅपिटल झाली आहे आपल्या पॉप्युलेशनमुळे, प्लस आपल्यामध्ये सध्या डिप्रेशनच्या केसेस वाढत आहेत आणि डिप्रेशन हे एक खूप महत्वाचं रिझन आहे सुसाईडसाठी। त्यामुळं समाजामध्ये सुसाईड आणि हे डिप्रेशन किंवा मेंटल हेल्थबद्दल अवेअरनेस क्रिएट करावं, सुसाईडच्या जे डेथ्स आहेत ते आपल्याला कुठल्या कारणाने कसं जास्तीत जास्त प्रिव्हेंट करता येतील आणि लोकांना वाचवता येईल याच्या प्रयत्नांसाठी आणि अवेअरनेससाठी हा दिवस आपल्याला साजरा करतात सध्या।
0: एक्झॅक्टली, म्हणजे सुसाईड प्रिव्हेंशन डे हे सुसाईड रोखण्यासाठी आणि त्याच्या अवेअरनेससाठी हा दिवस साजरा करण्यात येतो। तर आपण सरांसोबत अजून बोलणारच आहोत या टॉपिकवर, पण थोड्याच वेळात। तुम्ही
2: ओनली ऑन MGM 90.8 FM।

0: सुसाइड प्रिव्हेंशन डे आज आपण साजरा करतोय. या निमित्ताने आज आपल्यासोबत स्पेशल गेस्ट आहेत आणि आपल्यासोबत आहेत डॉक्टर अमोल पात्रीकर, न्यूरो सायकेट्रिक्स. तर सर, सुसाइड प्रिव्हेंशन डे का साजरा केला जातो याबद्दल आता तुम्ही सांगितलं, तर माझा पुढील प्रश्न आहे की एखादा माणूस आत्महत्येच्या विचारांपर्यंत का पोहोचतो, या पाठीमाग सर्वात कॉमन कारण काय असेल नेमकं?
1: बरोबर आहे, अज्ञान आता याच्यात महत्वाचा प्रश्न आहे हा, आणि खूप चांगला प्रश्न आहे. आजकाल आता सुसाइड आपण पाहतोय, जसं मी आता मागच्या प्रश्नाचं उत्तर देताना सांगितलं की आजकाल त्याचं प्रमाण खूप जास्त वाढलंय. त्याच्यामध्ये सगळ्यात महत्वाचं प्रमाण आजकाल जसं डिप्रेशन आहे. डिप्रेशन म्हणजे काय ना, ज्याचा सतत उदासपणा, चिंता, ताणतणाव असतो, त्याच्यामध्ये आयुष्यामध्ये त्याला काही करायची गरज वाटत नाही, हे मोस्ट कॉमन रिझन मानतो आपण. आणि दुसरं आपण म्हणू की बऱ्याच वेळा काय असतं की ते तसा पेशंट डिप्रेस नसतो, पण त्याची ती इम्पल्सिव्ह बिहेवियर असतं. बऱ्याच वेळा असतं ना अटेन्शन सिकिंग बिहेवियर असतं, त्याच्यामध्ये व्यक्ती काय करतो, त्याला एखाद्या गोष्टीचा राग आला, त्याच्या मनासारखं नाही घडलं, त्या गोष्टीमध्ये काय होतं की ते त्याचा प्रयत्न करायचं पाहतात, पण त्या प्रयत्नामध्ये खरंखरं रिअल कधी कधी सुसाईड होऊन जातात. ते मेजॉरिटी केसेसमध्ये होतं. म्हणजे फॉर एक्झाम्पल आपण एखादं कोणी ते औषध घेतात, आता लोकांना ते इन्सेक्टिसाइड पेस्टिसाइड त्याचा डोस माहीत नसतो की ते किती हार्मफुल आहे. त्यांना वाटतं मी एक झाकण घेतलं म्हणजे मला काही होणार नाही, म्हणजे मी फक्त सिरियस होईल थोडी, पण कधी कधी ते पण खूप जास्त हार्मफुल होतं आणि त्याच्यामध्ये सुसाईड होऊन जातात. आता युजली ह्या सगळ्या डिप्रेशन किंवा हे इम्पल्सिव्ह फॅक्टरमध्ये युजली का पोहोचतात लोक, आता त्याचे बरेच रिझन आहे, जसं की रिलेशनशिप ब्रेकअप झालं किंवा डिवोर्स झाला किंवा फायनान्शियल लॉस झाला आहे, किंवा आता आपण शेतकऱ्यांमध्ये पाहतो की त्यांच्यात खूप जास्त कर्ज झालेलं आहे. तिसरं खूपच महत्वाचं प्रमाण मी आज सांगाल की ते व्यसन, अल्कोहोलच्या व्यसनामध्ये सुसाईडचं प्रमाण खूप जास्त आहे. त्याच्यामध्ये काय किंवा अल्कोहोल एक किंवा कुठल्याही प्रकारचं व्यसन हे पण माणसाला आहे ना आत्महत्येच्या विचारांकडे प्रवृत्त. अजून कारण आपण पाहिले, जसं आता आजकाल मुलांमध्ये पण बघा की एक्झामचा रिझल्ट कसा येईल, किंवा मग एक्झामचा रिझल्ट नाही आला अपेक्षेप्रमाणे, किंवा आपल्या पेरेंट्सचे खूप एक्सपेक्टेशन असतात मुलांकडून, या सगळ्यांचा खूप ताणतणाव मुलांवर येतो आणि तो जर त्यांना हँडल नाही झाला तर मग ते सुसाईडचा मार्ग मग ते घेतात. त्यावेळेस त्यांना लाईफ म्हणजे कसं असतं की त्यांना कधी होतं हे, की तेव्हा जेव्हा त्यांना आयुष्यामध्ये असं वाटतं की हे माझं आयुष्य आता व्यर्थ आहे, किंवा मी कोणावर आता डिपेंडंट झालो आहे, मग एक माझं काही नाही तर ओझं आहे असं त्याला जेव्हा वाटू लागतं, तेव्हा मग त्याला वाटतं की आता मला कोणी हेल्प पण करू शकत नाही, मी याच्यातून बाहेर निघणार नाही, आणि मग तो आत्महत्येचा मार्ग अशा वेळेस व्यक्तीने वळतो.
0: म्हणजे आपल्या जर सेल्फ डाऊट आला असेल त्यावेळेस आपण काहीतरी विचार करतो एक्स्ट्रा.
1: हो बरोबर ना, म्हणजे त्याला जर वाटलं की माझं लाईफ आता बिलकुल वर्थलेस आहे आणि हेल्पलेस आहे मी, आणि या सिच्युएशन मधून मी बाहेर निघू शकत नाही, मग त्यावेळेस ते असा मार्ग निवडतात.
0: पण मित्रांनो, किती काय असेल पण हा चुकीचा मार्ग आहे, आणि जर तुम्ही या फेज मधून जात असाल तर तुम्ही मदत मागू शकता, आपल्या पेरेंट्स सोबत बोलू शकता किंवा डॉक्टरांना भेटू शकता की कोई भी प्रॉब्लम इतना बड़ा नहीं होता है आपके जिंदगी से बड़ा, तो हर एक प्रॉब्लम का कोई ना कोई सोल्यूशन होता है, बस उस पर बात करते रहना चाहिए. तर आपण यावर अजून बोलणारच आहोत थोड्या वेळात.

0: तुमच्या कपाटात वाचून झालेली पुस्तकं तशीच पडून आहेत का? मग आता वेळ आली आहे त्या पुस्तकांना नवीन आयुष्य देण्याची. 11 सप्टेंबर आचार्य विनोबा भावे यांच्या जयंती निमित्त MGM युनिव्हर्सिटी घेऊन आली आहे एक अनोखी चळवळ, भूदानातून पुस्तकदानाकडे, पुस्तकदानातून ज्ञानदानाकडे. तुमच्याकडची साहित्य, विज्ञान, इतिहास किंवा स्पर्धा परीक्षेची जुनी नवीन पुस्तकं दान करा आणि गरजू विद्यार्थ्यांच्या आयुष्यात ज्ञानाचा नवा प्रकाश आणा. कॉल करा 9970442355 9372650422 8668402680 किंवा 9860220303. संपर्क साधल्यानंतर विद्यापीठाची टीम आपल्या ठिकाणी येऊन पुस्तकांचं संकलन करेल. तर वेळ आली आहे तुमच्या जुन्या पुस्तकांना नवीन आयुष्य देण्याची.
1: हाथ उठाकर बुला रहा घर, चल रहे मुसाफिर, चल रहे अब अपने घर को चल रहे. ये मेरी तमन्ना है आखिरी.

0: Welcome back with RJ Adnan in the show. अँड आज आहे वर्ल्ड सुसाईड प्रिव्हेंशन डे. तर याच निमित्ताने आज आपण बोलत आहोत न्यूरो सायकॅट्रिक्स डॉक्टर अमोल पाथरीकर यांच्यासोबत. तर सर, ज्या व्यक्तींना आत्महत्याचे विचार येतात तर त्यांच्यात थोडा बिहेवियर आपल्याला बदललेला दिसतो का आणि ते आपण कसा ओळखावा?
1: अज्ञान कसं आहे की आपण जेव्हा म्हणतो ना की कोण काही लोक आहेत ना खूप रिस्क फॅक्टर असतो त्यांच्यात की आत्महत्येकडे ते प्रवृत्त होऊ शकतात. आपण त्यांचं बिहेवियर आहे ना किंवा त्यांचं वागणं आपल्याला थोडं नोटिसेबल होऊ शकतो आणि आपण ते वाचू शकतो. असे कोणते व्यक्ती काय असतात की त्या काही व्यक्ती आहे ना त्या अचानकपणे त्यांच्यात मूड स्विंग्स होऊ लागतात. खूप जास्त चिडचिडपणा होतो त्यांच्यामध्ये आणि ते काय करतात की ते आपल्या फॅमिलीपासून लोनलीनेस म्हणजे एकटेपणा राहू लागतात. ते फॅमिलीपासून दूर राहू लागतात, त्यांच्यामध्ये मिक्स होत नाहीत. मग आपल्याला त्यांच्यात कळून येतं की हे थोडे एकलटेकोंडे झाले आहेत. दुसरं त्यांना जे ताणतणाव स्ट्रेस असेल तर ती व्यक्ती मग व्यसनाकडे वळते. मग व्यसनाचा खूप जास्त त्याचा उपयोग करू लागते की आपल्या मनातले विचार कमी होण्यासाठी. काही व्यक्ती आहे ना हे बोलून पण दाखवतात. आता आमच्या मानसोपचाराच्या याच्यामध्ये काय आहे ना की एखाद्या व्यक्ती असं मी आम्ही सांगतो की मजाकमध्ये किंवा गमतीत जरी बोलला तरी त्याला खूप सिरियसली घ्यायला पाहिजे. कारण तो थॉट कुठंतरी त्याच्या डीप इनसाइड तो थॉट असतो आणि तो भविष्यामध्ये तो इम्प्लिमेंट करू शकतो. म्हणून त्याला सुद्धा सिरियसली घ्यायला पाहिजे. मजाकमध्ये आता बोलता बोलता नातेवाईकांमध्ये म्हणून जातो, कोणी म्हणतात ना की तुम्हाला जर माझी गरजच नाही, एखाद्यास मी मरून गेलो तर मग तुम्हाला कळेल किंवा तुम्हाला माझं इम्पॉर्टन्स कळेल. आता हे खूप साधं वाक्य खूप लोक वापरत पण असतील बोलता बोलता. पण मानसोपचार तज्ज्ञांनी किंवा त्याच्या नातेवाईकांनी ही पण गोष्ट सिरियसली घ्यायला पाहिजे आणि त्याचं असेसमेंट करणं गरजेचं. तर हे काही गोष्ट असतात, चिडचिडपणा, एकलकोंडेपणा होणं किंवा गोष्टी बोलून दाखवणं किंवा सहसा डिप्रेशनमध्ये जे ऑलरेडी व्यक्ती जात आहेत, ज्यांना डिप्रेशनमध्ये त्यांना खूप जास्त सॅडनेस झालेला आहे, ती व्यक्ती झोपत नाही आहे किंवा खूप जास्त झोपून झोपून राहतीये, ह्या सगळ्या गोष्टींसाठी जिथं जिथं तुम्हाला ऑब्झर्व होईल त्या त्या व्यक्तींना डेफिनेटली म्हणजे तज्ज्ञांकडे नेऊन त्याची हेल्प करणं सतत गरजेचं आहे.
0: ओके, क्या बात. म्हणजे या बारीक बारीक गोष्टींना जर तुम्ही तुमच्या नातेवाईकांमध्ये किंवा तुम्ही तुमच्या मित्रांमध्ये नोटीस करू शकता जेणेकरून आपण त्यांची हेल्प करू. जेव्हा कोणी या फेजमध्ये जात असतो ना ते स्वतः ओपन अप होत नाही आपल्या समोर, पण आपल्याला त्याची काळजी घ्यावी लागेल या प्रकारे काही गोष्टी नोटीस करून. पण अजून बोलणारच आहोत की आपण या लोकांना कशा प्रकारे मदत करू शकतो, पण थोड्याच वेळात. तुम्ही कुठेही जाऊ नका, ऐकत राहा. Only on MGM 90.8.

0: सुसाइड प्रिव्हेंशन डे आज आपण सेलिब्रेट करत आहोत. आर जी अदनान तुमच्या सोबत आहे इन द शो. आणि याबद्दलच बोलण्यासाठी आपल्यासोबत आहेत न्यूरो सायकॅट्रिक्स डॉक्टर अमोल पात्रीकर सर. तर सर, खूप छान महत्वाची माहिती तुम्ही आज आम्हाला दिली. तर जाता जाता एक माझा शेवटचा प्रश्न आहे की हॅपी लाईफ जगण्याबद्दल आणि आत्महत्या प्रॉब्लेम पासून दूर राहण्याबद्दल तुम्ही काय सांगाल, आज काय संदेश द्याल आमच्या मित्रांना?
1: बरं, आता जसं आपण पाहिलं अदनान की सुसाईड आणि मानसिक आरोग्य म्हणजे याचा खूपच जवळचा संबंध आहे. तुमचं मानसिक आरोग्य जर चांगलं असेल तर तुमचे सुसाईड वगैरेच्या गोष्टी तुमच्या डोक्यात येत नाहीत. मग मी सगळ्यांना सांगेल की काय, जसं एक छोट्या छोट्या गोष्टी आपण आपल्या लाईफस्टाईल मॉडिफिकेशनमध्ये आणायला पाहिजे, ज्याच्यामध्ये आपण म्हणू की पहिलं एक्झरसाईज, ठीक आहे, एक फिजिकल ऍक्टिव्हिटी आहे ना, मिनिमम 30 मिनिटं ते 40-45 मिनिटाची जी ऍक्टिव्हिटी आहे ते काय करतं, तुमच्या ब्रेनमध्ये एंडॉर्फिन्स तयार करते, जे की हॅपी हॉर्मोन्स आहेत, पॉझिटिव्ह थिंग्स ते आपल्यामध्ये आणतात. आणि तुम्ही फिजिकली जर फिट असाल तर डेफिनेटली ते तुम्हाला मेंटली पण तुम्हाला हेल्थी ठेवतात. दुसरं मी सांगेल चांगलं डाएट, डाएटचा रोल खूप इम्पॉर्टंट आहे. फ्रिक्वेंट स्मॉल डाएट घेणं आणि ते पण जर फ्रुट्स, प्रॉपर व्हेजिटेबल्स ह्या जर गोष्टींचा आपण वापर केला तर ते आपल्याला आहे ना एनर्जेटिक ठेवतात, त्यानुसार देअरबाय ते आपल्याला मग मेंटली सुद्धा फिट ठेवतात. आय वुड सजेस्ट की बाकी स्ट्रेस मॅनेजमेंट किंवा आपण मेडिटेशन ह्या ज्या गोष्टी किंवा माइंडफुलनेस त्याची प्रॅक्टिस करावी, आपण ती शिकावं. काय करतात की ह्या ज्या गोष्टी आहेत हे स्ट्रेस हँडल करण्यासाठी जर आपल्याला ती स्ट्रेस हँडलिंगची कॅपॅसिटी जर वाढवली तर आपल्याला त्या गोष्टीमध्ये आपण स्वतः सोल्युशन किंवा त्याचं उत्तर आपण सापडतं आपल्याला, किंवा आपण त्या ताणतणावाला बळी पडत नाही. तर ताणतणाव व्यवस्थापन हे प्रत्येकाला आलं पाहिजे. मग त्यासाठी तुम्ही योगा करा, मेडिटेशन करा, फिजिकल लाईफ चांगली ठेवा, फिजिकली हेल्दी राहा, आणि जसं आवडीनिवडीच्या गोष्टी करा. आणि सगळ्यात महत्वाचं मी सांगेल की सोशली कनेक्ट राहा. आपल्यामध्ये एक गोष्ट आपण पहिल्यांदा नेहमीच पाहतोय की युजली सुसाईडला कोण जे लोक जास्त बळी पडतात, जे सोशली आयसोलेटेड असतात ते कनेक्ट होत नाहीत लोकांमध्ये. तर माझं म्हणणं राहील की तुम्ही बोललं पाहिजे मित्रांमध्ये, नातेवाईकांमध्ये तुम्ही त्यांच्याशी संवाद साधला पाहिजे, तुमची तशी मैत्री पाहिजे, तसे रिलेशन्स तुम्ही डेव्हलप जर केले तर तुम्ही वेळोवेळी अडीअडचणीच्या वेळेस त्या लोकांची तुम्ही ते मदतीला येतात आपल्याला, ते आपलं चांगलं काउन्सिलिंग समुपदेशन करू शकतात आणि ती एकलकोंडेपणाची ती भावना आपल्यात राहत नाही. ह्या जर गोष्टी इम्प्लिमेंट केला तर आपलं मेंटली आपण चांगल्या प्रकारे फिट राहू, मानसिक आरोग्य आपलं चांगलं बाधित राहील आणि मग त्यानुसार आपण सुसाईड किंवा आत्महत्या आपण वाचू शकतो.
0: थँक्यू सो मच सर, थँक्यू लॉट, थँक्यू. खूप छान वाटलं तुमच्यासोबत बोलून आणि खरंच आय होप की यामधून अनेक लोकांना मदत मिळेल. हसते मुस्कुराते खिलखिलाते लाईफ जिएगा, जिंदगी बहुत खूबसूरत यार. सो टेक केअर, टाटा, बाय बाय.
2: Only on MGM 90.8 FM.

0: और दिशा हॉस्पिटल संत तुकाराम नाट्यगृह रोड फोस्टर होम्योपैथी कॉलेज कैंपस सिडको एन फाइव छत्रपति संभाजीनगर।
1: फार्मसी मध्ये गुणवत्ता आणि संशोधन पूर्ण शिक्षणासाठी
2: MGM विद्यापीठाच्या डिपार्टमेंट ऑफ फार्मास्युटिकल सायन्स मध्ये प्रवेश घ्या,
1: जिथे डिप्लोमा इन फार्मसी अँड बॅचलर ऑफ फार्मसी मध्ये ऍडमिशन सुरू। ऑल्सो डायरेक्ट ऍडमिशन इन बी फार्मसी सेकंड इयर। अवेल अट्रॅक्टिव्ह स्कॉलरशिप्स,
2: अत्याधुनिक अशी लॅबोरेटरी, उच्च शिक्षित आणि अनुभवी स्टाफ, भव्य दिव्य असा MGM कॅम्पस। गुणवत्ता आणि दर्जेदार शिक्षणासाठी आजच प्रवेश निश्चित करा।
1: फॉर ऍडमिशन कॉन्टॅक्ट 9371714265 और विजिट www.m

0: स्ट्रेस, एंजाइटी, डिप्रेशन या एडिक्शन, क्या ये प्रॉब्लम्स आपकी लाइफ को अफेक्ट कर रही है? तो हेल्प लेने में देर मत कीजिए।
1: डॉक्टर अमोल पात्रीकर मानसोपचार और व्यसन मुक्ति तज्ञ न्यूरोसाइकेट्रिक्स, इनकी गाइडेंस में मेंटल हेल्थ और एडिक्शन रिलेटेड प्रॉब्लम्स का ट्रीटमेंट किया जाता है।
0: यहाँ अवेलेबल है मेन और वुमेन के लिए सेपरेट एडमिशन फैसिलिटीज, एडिक्शन ट्रीटमेंट, ECT काउंसलिंग, मैरिज काउंसलिंग, चाइल्ड गाइडेंस, स्ट्रेस मैनेजमेंट, फैमिली काउंसलिंग और साइकोलॉजिकल काउंसलिंग।
1: उत्कर्ष हॉस्पिटल, अदालत रोड सिग्नल, विवेकानंद कॉलेज रोड, सतीश मोटर के पीछे, समर्थ नगर, छत्रपति संभाजीनगर, और दिशा हॉस्पिटल, संत तुकाराम नाट्यगृह रोड, फोस्टर होम्योपैथी कॉलेज कैंपस, सिडको N5, छत्रपति संभाजीनगर। तुमच्या कपाटात वाचून झालेली पुस्तकं तशीच पडून आहेत का? मग आता वेळ आली आहे त्या पुस्तकांना नवीन आयुष्य देण्याची। 11 सप्टेंबर आचार्य विनोबा भावे यांच्या जयंती निमित्त MGM युनिव्हर्सिटी घेऊन आली आहे एक अनोखी चळवळ, भूदानातून पुस्तकदानाकडे, पुस्तकदानातून ज्ञानदानाकडे। तुमच्याकडची साहित्य, विज्ञान, इतिहास किंवा स्पर्धा परीक्षेची जुनी नवीन पुस्तकं दान करा आणि गरजू विद्यार्थ्यांच्या आयुष्यात ज्ञानाचा नवा प्रकाश आणा। कॉल करा 9370242355, 9372650422, 8668402680 किंवा 9860220303। संपर्क साधल्यानंतर विद्यापीठाची टीम आपल्या ठिकाणी येऊन पुस्तकांचं संकलन करेल। तर वेळ आली आहे तुमच्या जुन्या पुस्तकांना नवीन आयुष्य देण्याची।

पेयजल आणि स्वच्छता विभाग जलशक्ती मंत्रालयाद्वारे संचलित कम्युनिटी रेडिओ असोसिएशनद्वारे निर्मित कार्यक्रम स्वच्छ सुजल गाव की कहानी रेडिओ की जुबानी भाग 2 स्वच्छ भारत मिशन कार्यक्रमाची आणि आतापर्यंत झालेल्या प्रगतीची झलक

0: मित्रांनो, पुन्हा तोच दिवस आणि तोच कार्यक्रम घेऊन येत आहे ज्याची आपण आतुरतेने वाट पाहतोय. मी सुजल कुमार तुमचं स्वागत करतोय.
1: मी स्वच्छिका तुमचं मनापासून स्वागत करते.
0: तुम्ही ऐकताय MGM 90.8 FM आणि स्वच्छ सुजल गाव की कहाणी रेडिओ की जुबानी. हा कार्यक्रम आपल्याला स्वच्छतेबाबत विचार करायला लावतोय आणि त्यामुळेच आज चौका चौकात प्रत्येक गावात आणि शहरात स्वच्छतेचा प्रचार आणि प्रसार होतोय.
1: आपल्याला ही गोष्ट कायम लक्षात ठेवायची आहे की स्वच्छता हे आपल्या सगळ्यांचे कर्तव्य आहे.
0: आपल्याला प्रत्येक घराचे शौचालय स्वच्छ ठेवावे लागेल. तसेच आपण जेवणापूर्वी आणि शौचात जाऊन आल्यानंतर साबणाने हात धुणे खूप महत्वाचं आहे.
1: आपल्याला सगळ्यांना स्वच्छता आवडते म्हणून आम्ही सर्वांना स्वच्छतेचे आव्हान करत आहोत.
0: असं समजू नका की फक्त मनोरंजन आहे, तरी आपल्या सगळ्यांचे उद्दिष्ट आहे.
1: प्रत्येकाने एक गोष्ट लक्षात घ्या की स्वच्छतेला दुसरा पर्याय नाही.
0: चांगले विचार निरोगी शरीरात आणि निरोगी मनामध्येच राहू शकतात.
1: आजच एक प्रतिज्ञा घ्या की आपण संपूर्ण देश स्वच्छ आणि जलसंपन्न बनवायचा आहे.
0: वातावरणात स्वच्छतेचा वारा वाहू लागला तर आजार आपोआप निघून जातील.
1: जर असा वारा तुमच्या भोवती तुमच्या परिसरात वाहू लागला तर प्रदूषिका देखील पळून जातील. हो ना सुजल?
0: हो, अगदी बरोबर. स्वच्छ गाव मोहिमेचं हेच खरं उद्देश आहे. मित्रांनो, या सर्वांच्या मदतीने आपण स्वच्छतेतून समृद्धीकडे नक्की पोहोचू.
1: आजच्या कार्यक्रमात आम्ही तुम्हाला ग्रामीण स्वच्छ भारत मिशन याबद्दल संपूर्ण माहिती देणार आहोत. ग्रामीण भागात स्वच्छता आणि शौचालय सुविधा देऊन भारताला उघड्यावर शौचाश मुक्त करणे या योजनेचे उद्दिष्ट कसे आहे, या अभियाना अंतर्गत शौचालय बांधणे, स्वच्छतेबद्दल जागरूकता पसरवणे आणि तुमच्या वर्तनात बदल आणणे यावर भर दिला जातोय हे तुम्हाला स्थानिक लोकांना ऐकल्यानंतर लक्षात येईल.
0: पाण्याच्या अधिकारासोबतच आणखी एक गोष्ट आहे, म्हणजे स्वच्छ भारत अभियानाच्या पहिल्या टप्प्यात भारत सरकारने प्रत्येक गावातील प्रत्येक घरात शौचालय बांधण्याचे काम केले. आणि स्वच्छिका, तुला आठवते का की किती गावांनी स्वतःला उघड्यावर शौचास मुक्त घोषित केले होते? आणि आता मला हे सांगू नका की तुम्हाला उघड्यावर शौचास मुक्त गाव म्हणजे काय हे माहीतच नाहीये.
1: अरे, मी ते कसे विसरू शकेल? मला ते माहित आहे की उघड्यावर शौचास मुक्त गाव हे एक महत्त्वाचे अभियान आहे जे स्वच्छता आणि सार्वजनिक आरोग्य सुधारण्यासोबतच महिलांच्या गोपनीयतेचे रक्षण करण्यास देखील मदत करते. मी बरोबर सांगते ना सुजल?
0: अगदी बरोबर. आता देश ODF वरून ODF प्लस मॉडेल गावाकडे जातोय. ODF प्लस मॉडेल गाव म्हणजे असे गाव जिथे उघड्यावर शौचास जाण्याची सवय पूर्णपणे बंद झालीये. गावामध्ये घन आणि द्रव कचरा वेगळा करून त्याचं व्यवस्थापन केलं जात. गावात स्वच्छता राखली जाते आणि यामुळे सार्वजनिक ठिकाणी कचरा आणि पाणी साचत नाहीये.
1: यामध्ये गावातील सर्व घरांसह प्राथमिक शाळा, ग्राम पंचायत आणि अंगणवाडी केंद्रात देखील शौचालय सुविधा आहेत याची खात्री करावी लागेल आणि सर्व सार्वजनिक ठिकाणी आणि

0: असं म्हणतात प्रयत्नाचे कण रगडितात तेलही गळे. या म्हणीप्रमाणे एखादे साध्य कितीही अवघड असेल तरी प्रयत्नांची शर्त केल्यानंतर यश नक्की मिळतं. ही रामपूर गावची कहाणी आहे जिथे स्वच्छतेला घाणीने उघड आव्हान दिलं आहे, जिथं प्रदूषिका अंधार पसरवते आणि स्वच्छिका स्वच्छतेचा दिवा पेटवते आणि सुजल कुमार त्या प्रकाशाचा स्वच्छता दूध बनतो. आपण एका वडिलांच्या सल्ल्याने किती मदत होते ते शोधू. चला ऐकूया दूषिकाचा पराभव, स्वच्छ भारताचा विजय.
1: मी येते दूषिका. गावातील नाल्यांमधून बाहेर पडून सौचाच्या उघड्या शेतात पसरत कधी हवेत कधी पाण्यात माझे साम्राज्य वाढत राहते. जिथे लोक उघड्यावर सौच करतात, जिथे शौचालय बांधील जातात पण वापरात नसल्यामुळे ती खराब होतात आणि तुटतात, मी तिथेच राहते. जे म्हणतात की आपण उद्या स्वच्छ करू, मी त्यांना शक्य तितक्या लवकर आजारी पाडते. उघड्यावर शौच करणे माझा विजय, तुटलेली टाकी माझा निवारा, घाणेरडे शौचालय माझे घर. माझे काम सर्वांना आजारी पाडणे.
2: घरात संडास आहे पण पाणी नसल्यामुळे वापरता येत नाही. विमलाच्या मुलाला खास सुटली बाई, अशा शौचालयाचा वापर केल्यापेक्षा शेत बरं आपलं.
3: गेल्या महिन्यामध्ये 4 मुलं आजारी पडले तर सरपंच तुम्ही काय करता गावामध्ये, काहीतरी करा.
4: उघड्यावर संडासला जाणं सुरक्षित नाही, असतात किडा असतात मुंगी असतात.
3: आमच्या घरामध्ये शौचालय आहे,
4: आमचं पोरग तर जातच नाही,
3: त्याच्यामधून वास येतोय म्हणतो पोरग.
1: असेच राहा. मला तुमचा बेफिकीर दृष्टिकोन ना खूप आवडतो. तुमच्या मुलांचा ताप, पोटदुखी, उलट्या हे सर्व माझीच देन आहे. तुम्ही सर्वजण माझ्याकडे दयेची याचना करत असाल, है ना?
2: तू बरोबर आहेस बाई, तो असं वागतोय जणू काही त्याला काहीच कळत नाहीये.
5: मला सगळं समजलं काकू, एकदम समजलं. गावातील या सगळ्या दुःखाचं आणि शांततेचं कारण म्हणजे अस्वच्छता. अरे तू दूषिका आहेस आणि हे सगळं तुझं काम आहे. आता मला सगळं समजते. बघा काही दिवसांनी मी तुला दाखवेन की मी तुझ्याशी कसा वागतोय.
0: सुजल गावात पथनाट्य सादर करतो, मुलांना खेळाद्वारे शिकवतो आणि मोठ्यांना भेटून गोष्टी समजावून सांगतो.
5: शौचालय म्हणजे फक्त वीट नाही आणि दगड नाही, ते रोगांशी लढण्याचे एक शस्त्र आहे. उघड्यावर शौच केल्याने माती पाणी आणि हवा दूषित बनते. जर तुम्हाला तुमच्या मुलांना सुरक्षित ठेवायचं असेल तर सतर्क व्हा, शौचालयाचा योग्य वापर करा आणि ते देखील स्वच्छ ठेवा. स्वतः निरोगी राहा आणि इतरांनाही स्वच्छतेची जाणीव करून द्या, जेणेकरून ते देखील निरोगी राहू शकतील.
0: हळूहळू गावातील काही लोक प्रेरणा घेतात, शौचालय स्वच्छ करण्यास सुरुवात करतात आणि दूषिका अस्वस्थ होते. ती गावातील गल्लीतून लपून पाहत.
1: काय चाललंय, लोकांनी गटार कसे झाकले? काय शौचालयावर हा दरवाजा कधी बसवला? दुर्गंधी कुठे गेली? डास कुठे गेले? अरे अरे या गावात काय चाललंय?
0: आता एका तेजस्वी प्रकाशात स्वच्छिका गावात प्रवेश करते.
6: गावकऱ्यांनो, तुमच्या जागरूकतेमुळे मला इथे येण्याची संधी मिळाली. जिथे शौचालयाचा सतत वापर आणि त्यांची योग्य देखभाल केली जाते, जिथे साबणाने हात धुणे ही सवय असते, तिथे मी राहते. मी स्वच्छिका आहे.
0: आता गावात प्रत्येक घरात, गल्लीत आणि परिसरात एक मोहीम सुरू आहे. भिंतीवर स्वच्छतेचे संबंधित रेखाचित्रे आहेत, मुलं नळावर साबणाने हात धुत आहेत, महिला गाणी गात आहेत.

0: चकाची ही चमक, माझं प्रदूषण गिळत आहे, माझी प्रदूषित सावली नाहीशी होत आहे, सुजलचे शब्द लोकांच्या सवयी बदलत आहे, मी आता कुठे जाणार, आता मी कुठे राहणार, शौचालयावर झाकण लावण्यात आले आहे, गटार स्वच्छ करण्यात आले आहे, आणि आता कोणीही उघड्यावर शौच करण्यासाठी येत नाही।
1: स्वच्छिका, सुजल कुमार आणि गावकरी एकत्र रॅली काढत आहेत, सर्वजण एकत्र येऊन घोषणा देत आहेत। गावकरी सुजलचे शब्द पुन्हा सांगतात। दुषिका थकलेली गावाच्या सीमेवर बसून रडत आहे।
0: मी कधीच विचार केला नव्हता की तुम्ही सर्व खरोखर बदलू शकाल। स्वच्छता मोहिमेत सार्वजनिक सहभागाने तुम्ही सर्वांनी लोकांचे विचारही बदलले। आता मला जावे लागेल।
2: तुमच्या कठोर परिश्रमाने दुषिकाला पराभूत केले आहे, पण लक्षात ठेवा, जर स्वच्छतेची सवय गेली तर ती परत येऊ शकते, तर स्वच्छतेला सवय बनवा सकती नाही।
0: अरे गावकऱ्यांनो, दररोज शौचालय स्वच्छ करण्याची गरज का आहे? ते घाणेरडे होणारच आहे, एक दिवसासाठी राहू द्या, त्याने काय फरक पडतो?
3: त्यामुळे फरक पडतो, खूप मोठा फरक पडतो दुषिका। घाणेरड्या शौचालयामुळेच प्रदूषण वाढते। जर आपण दररोज स्वच्छ केले तर तुमची शक्ती कमी होईल। गावकऱ्यांनो, आतापासून स्वच्छतेचा अवलंब करा।
0: तरीही सर्व स्वच्छता महिलाच करतात, पुरुषांनी त्याला का स्पर्श करावा? आता तुम्ही काहीही बोलणार नाही।
2: स्वच्छता हे एका व्यक्तीचे काम नाही, ती संपूर्ण कुटुंबाची जबाबदारी आहे। जर सर्वांनी मिळून स्वच्छता केली तर कुणालाही ओझे वाटणार नाही। गावातील महिला म्हणतात, आमच्या घरात शौचालय आहे पण खूप दुर्गंधी येते, मुले त्यांच्या जवळही जात नाहीत।
3: मग त्यांना समजावून सांगा, शौचात गेल्यावर पाणी ओतायला शिकवा।
0: अरे तुमचे घर अजूनही स्वच्छ नाही, चल चला मी तुमच्या घरी येऊ का? ही माझी खरी ताकद आहे, मी पुन्हा येईन।
2: सर्वांनी ऐका, शौचास गेल्यानंतर हात न धुणे हे आजारांना आमंत्रण आहे, साबणाने हात व्यवस्थित धुणे हे अन्न खाण्या इतकेच महत्त्वाचे आहे।
0: आणि आता तू काय सांगशील सुजल? प्रत्येकाकडे फिनाइल आणि डिटर्जंट नसते।
3: जर फिनाइल नसेल तर लिंबू, मीठ किंवा राख देखील मदत करते। तुम्ही नेहमी स्वच्छतेचा मार्ग शोधू शकता, फक्त तुमचा हेतू स्वच्छ असावा लागतो, तर शौचालय देखील स्वच्छ राहील।
0: उघड्या शौचालयामुळे हवा स्वच्छ राहते, शेतात हवा खेळती राहते, ही बंद खोली गुदमरणे, आजार।
2: उघड्या शौचामुळे हवा दूषित होते, घाण वास येतो, त्यामुळे रोग आणि लज्जा पसरते। जर शौचालयात हवा खेळती असेल तर वास येत नाही, फ्रेश वाटतं आणि प्रतिष्ठा राखली जाते।
3: आम्हाला सर्व समजले आता दुषिका, आम्ही आता तुला घाबरणार नाहीत। आम्ही आमचे शौचालय स्वच्छ ठेवू, दररोज त्यांचा वापर करू, हात धुऊ आणि तुला दूर हाकलून लावू।
0: अरे तुम्ही सगळे काय करत आहात? तुम्ही लोकांना माझ्या विरुद्ध भडकवत आहात ना?
2: नाही दुषिका, आता आम्ही त्यांना फक्त जागरूक करत आहोत।
1: रामपूर गाव आता पूर्वी सारखे राहिले नाही, प्रत्येक घरात आता शौचालय आहे आणि ते वापरली जात आहेत, मुले आजारी पडत नाहीत, महिला सुरक्षित आहेत आणि दुषिका पराभूत झाली आहे। सुजल, स्वच्छ गावाचे हे खरे चित्र आहे।

0: रामपूर गावात स्वच्छिका आणि सुजल कुमार या आमच्या पात्रासह अशाच प्रकारचे नाटक सादर केले जाते आणि आम्हाला वाटते की हे नाटक ऐकल्यानंतर देशातील इतर लोकांनाही त्यांच्या स्वतःच्या गावात जागरूकता आणण्यासाठी अशी नाटके सादर करण्याची इच्छा असेल. या रेडिओ कार्यक्रमा व्यतिरिक्त लोक या संदर्भात समुदाय सहभागद्वारे देखील बोलत असतील. चला गावातील स्वच्छता चॅम्पियनशी संभाषण करूया.
1: अरे स्वच्छता चॅम्पियन ते कोण आहेत?
0: स्वच्छता चॅम्पियन म्हणजे अशा व्यक्ती ज्या स्वच्छता बद्दल जागरूकता पसरवतात आणि लोकांना स्वच्छतेचे महत्व शिकवण्यात महत्वाची भूमिका बजावतात. हे लोक स्वच्छतेला प्रोत्साहन देण्यासाठी आणि समाजात स्वच्छतेच्या सवयी विकसित करण्यासाठी काम करतात. ते लोकांना स्वच्छतेसाठी प्रेरित करतात आणि त्यांना स्वच्छतेसाठी काम करण्यास प्रोत्साहित करतात. समाजात सक्रिय स्वच्छता चॅम्पियन समुदायात सक्रियपणे काम करतात आणि स्वच्छतेसाठी विविध कार्यक्रम आणि उपक्रम आयोजित करतात. अशीच एक स्वच्छता चॅम्पियन आता आमच्या सोबत आहे.
2: श्रोते, आज आपल्या सोबत दुधळगावचे ग्रामसेवक श्रीयुत संतोष मरमट सर आहेत. या गावाला नुकतच 100% ODF म्हणून घोषित केलेला आहे आणि महाराष्ट्र शासनाचा त्यांना पुरस्कारही मिळालेला आहे. तर त्यांच्याकडून जाणून घेऊया की हे गाव सुरुवातीला कसं होतं, कुठल्या कुठल्या टप्प्यावर त्यांनी ते कसं सुरू केलं आणि आज संपूर्ण गाव ODF झालेलं आहे. तर त्याचं श्रेय अर्थात त्यांनाही आहे, त्यांच्या गावातल्या पूर्ण टीमलाही आहे. परंतु लोकांचा सहभाग येणं फार महत्वाचं असतं, तर त्या दृष्टिकोनातून ते काम कसं झालं याविषयी. नमस्कार सर.
3: नमस्कार सर. नमस्कार, मी संतोष मरमट. मी साधारण 4 वर्षापूर्वी दुधड या गावात ग्रामपंचायत अधिकारी म्हणून रुजू झालो. प्रथम तर ज्यावेळेस रुजू झालो त्यावेळेस गावाची अवस्था ही फारच बिकट होती. गावाच्या मूलभूत समस्या काय असतं? रस्ता, पाणी, ड्रेनेज आणि लाईट्स. आम्ही सर्वप्रथम विचार केला आपण बेसिक कामापासूनच सुरुवात करायची. सुरुवातीला सर्वेकडे प्लास्टिक अस्तव्यस्त, कचऱ्याची कुठे विल्हेवाट नाही, सर्वेकडे कचरा, ड्रेनेजचं पाणी उघड्यावर जाणे, या सर्व बाबीने आम्ही ग्रस्त झालो होतो. आणि त्यामुळे उघड्यावर पाणी असल्यामुळे रोगराई, डासांची उत्पत्ती हा कायमचा त्रास झाला होता. आम्ही त्यावर नक्की काय करता येईल आणि कमी सोर्स मधून आपण जास्तीत जास्त कसं काय करा यावर आम्ही विचार विनिमय केला. सर्वप्रथम आम्ही ठरवलं, ग्रामपंचायतीने ठरवलं, जर आपण या ठिकाणी आपल्याला सोर्स मर्यादित आहे तर आपल्याला काय करता येईल. तर आमचा सर्व ग्रामपंचायतीने बॉडीने विचार केला. आपण सर्वप्रथम आपल्या गावातील महिला बचत गट, माझ्या गावात जवळपास 37 महिला बचत गट कार्यरत आहे, त्यांना जर सोबत घेतलं आणि त्यांच्या मार्फत आपण जर काही काम केलं तर आपण यशस्वी होत का यावर आम्ही विचार केला. सर्व महिला बचत गट, सर्व गावकरी यांना एकत्र घेतलं, ग्रामसभा घेतली आणि तिथून पुढे आम्ही ठरवलं की आपल्या गावाला आपण निश्चितपणे एक चांगल्या ध्येयापर्यंत पोहोचू शकतो. सर्वप्रथम आम्ही विचार केला आपण पाण्याचा प्रश्न कसा मार्गी लावू. सर्वप्रथम ड्रेनेज केल्याशिवाय पुढील काम होणार नाही. आम्ही ग्रामनिधी असेल, आमदार

0: घरासमोर दोन झाडं लावलेली असतील सर.
1: तर आपण सगळ्या बाबीचा बारकाईनं अभ्यास करून या योजना राबवलेल्या आहेत. परंतु गाव म्हणलं की पहिल्या काळात गावात प्रवेश करताना तोंडाला रुमाल लावून प्रथा होती गावात यायची, म्हणजे उघड्यावर शौचास बसण्याचं प्रमाण फार होतं. शासनानं कितीही योजना आणल्या काय केलं परंतु त्यात एवढं यश येत नव्हतं. तर बऱ्याच अंशी परत लोकांनी संडास बांधले पण त्या वापरण्या वाचून राहिल्या. तर या गोष्टीसाठी तुम्ही कसे प्रयत्न केले?
0: लोकांना ह्या ज्या सवय लागल्या, कचऱ्यापासून ज्या सवय लागल्या, स्वच्छतेचा फायदा काय होतो त्यामधून त्यांना सवय लागली. आणि आम्ही ज्यावेळेस 15 दिवसामध्ये जी स्वच्छता रॅली काढतो त्यावेळेस आम्ही प्रत्येकाचे शौचालय हे चेक करतो आणि त्यांनी कंपल्सरी त्यात बसलंच पाहिजे, जर नाही बसलं तरी आम्ही तुमच्या शासकीय सुविधा बंद करू. फक्त इतके त्यांना आम्ही सांगतो, बंद तर काही करता येत नाही आपल्याला, पण त्यातून ते प्रेरित होतं आणि त्यांना आरोग्याचं महत्व पटलं. त्यामुळे आज माझ्या गावात तुम्हाला कुणीही उघड्यावर संडासला जाताना दिसणार नाही. माझ्या गावात एकही उकरडा नाही, गोठा नाही, सर्व गावाबाहेर आहे आणि गाव माझं स्वच्छ सुंदर आणि हरित गाव आहे सर. आज
1: खूप खूप धन्यवाद सर.
0: थँक्यू सर. थँक्यू.
2: स्वच्छता चॅम्पियन खरोखर समाजातील स्वच्छतेची स्थिती सुधारण्यास खूप मदत करतात. ते स्वच्छतेच्या महत्वाबद्दल जागरूकता पसरतात आणि लोकांना स्वच्छतेसाठी प्रेरित करतात. स्वच्छता चॅम्पियन बनून तुम्ही तुमच्या समाजातील स्वच्छतेत महत्वाचे योगदान देऊ शकता.
3: सुजल, मला वाटतं की स्वच्छता ही एक मानसिकता आहे आणि ही मानसिकता प्रत्येक व्यक्तीमध्ये विकसित होऊ शकते जेव्हा आपण मुलांना शिकवतो की इथे कागद फेकू नका किंवा केळीची साल इथे फेकू नका, कचऱ्याच्या डब्यात टाका, तेव्हापासून मुलांच्या मनातही विचारसरणी विकसित होऊ लागते.
2: तू बरोबर आहे सुचिका. मी लहान असताना मी गावातील शाळेत जायचो आणि तिथे आमचे शिक्षक आम्हाला स्वच्छतेबद्दलच्या अगदी लहान गोष्टी अशाच प्रकारे शिकवत असत आणि मुलांच्या मनावर होणाऱ्या परिणामामुळे आजही जेव्हा मला कुठेही घाण दिसते तेव्हा मी ती स्वच्छ करण्याचा प्रयत्न करतो.
3: तू फक्त गावातील शाळेत शिकलास?
2: हो, माझे सर्व सुरुवातीचे शिक्षण फक्त गावातच झाले आणि म्हणूनच मी स्वच्छता चॅम्पियन म्हणून काम करतोय. मी लोकांना स्वच्छ पिण्याचे पाणी आणि स्वच्छता राखण्याबद्दल जागरूक करण्याचा प्रयत्न करतोय.
3: हो सुजल, आणि आजकाल गावात समुदायाच्या नेतृत्वाखाली उपक्रम खूप चांगले काम करत आहेत.
2: ठीक आहे स्वच्छिका, हा समुदायाने चालवलेला उपक्रम काय?
3: हे बघ, संपूर्ण रामायण संपले आणि तू विचारतोयस की रामाची भूमिका कोणी केली?
2: किमान पहिल्या कोड्याचे उत्तर तर दे किंवा मला काहीतरी सांग, हा समुदायाने चालवलेला उपक्रम काय नेमका?
3: हे काही रॉकेट सायन्स नाहीये, तर ते स्थानिक समुदायाचे एक प्रयत्न आहे ज्यामध्ये गावातील लोक स्वतः योजना बनवतात, निर्णय घेतात, श्रम करतात आणि स्वतः देखरेख देखील करतात.
2: अरे हो, म्हणजे तुला असं म्हणायचं का की आमचा समुदाय स्वतः पुढे येतो आणि घाण काढून टाकतो?
3: मग मी काय कन्नड मध्ये बोलत होते का? आणि यामध्ये आमचे सरकार देखील समुदायाला मदत करते. यामध्ये सरकारची भूमिका समर्थकाची आहे, आदेश देणाऱ्याची नाही.
2: ठीक आहे, समजलं. याचा अर्थ तुला असं म्हणायचं का की हे मॉडेल प्रत्येकाच्या सहभागावर, प्रत्येकाच्या जबाबदारीवर आधारित आहे?
3: हो, अगदी बरोबर. तू इतर वेळी खूप हुशार मुलासारखा वागतोस, पण आता तुला शेवटी योग्य रीत्या समजले. तुला अगदी बरोबर समजले, इथे प्रत्येकाला सहभाग आणि प्रत्येकाची जबाबदारी आहे.
2: पण स्वच्छिका या समुदायावर आधारित गोष्टी प्रथम कशा काम करतात, म्हणजे काहीतरी पद्धत असली पाहिजे ना? बरोबर.
3: तू ना मठ्ठा आहेस की मठ्ठ राहिलास ही बघ. गाव पातळीवर स्वच्छता समित्या तयार केल्या जातात. या समित्या ग्रामपंचायती अंतर्गत काम करतात आणि त्यामध्ये महिला, अंगणवाडी सेविका, तरुण शिक्षक आणि इतर गटाचे प्रतिनिधित्व सुनिश्चित केले जाते.
2: ठीक आहे, ठीक आहे, आता मला समजले. म्हणजे तू त्या समितीबद्दल बोलत आहेस जी गावात शौचालय बांधकामावर लक्ष ठेवते, बरोबर?
3: अब सही पकडे सुजल, आता तुझी ट्यूब पेटली. गावस्तरीय स्वच्छता समिती शौचालय बांधकामावर लक्ष ठेवणे, वर्तन बदलवणे, स्वच्छता निधीचा वापर आणि ऑडिओ पडताळणी करणे यासारख्या अनेक जबाबदाऱ्या पार पाडते.
2: बस बस, पुरे झाले, मला सगळं समजलं. आता मी तुला सांगतो, किरण दीदी जी आज आमचं नाट्य पाहायला आली होती ती गावस्तरीय समितीची सदस्य देखील आहे ना?
3: हा हा, मला सगळं समजलं म्हणूनच तुला इतकं माहिती आहे असं वाटतंय.

0: आणि सुख कचरा वेगळा करता येत की नाही?
1: कागद, प्लास्टिक, उरलेलं अन्न सगळं वेगळं करायला विसरू नका. छोटा बदल आपलं गाव, आपलं शहर स्वच्छ सुजल बनवू शकतं.
0: आज सुरुवात करा सुख कचरा वेगळा आणि ओला कचरा वेगळा करण्याची आणि बनवा आपलं शहर स्वच्छतेचं आदर्श शहर.
2: घर साफ है और बाहर भी है, स्वच्छता के रस्ते पे आगे ही बढ़े.
1: जलशक्ती मंत्रालय, स्वच्छता विभाग, कम्युनिटी रेडिओ असोसिएशन आणि MGM 90.11 यांच्या संयुक्त विद्यमाने स्वच्छ सुजल गाव की

0: जुबानी रेडियो की जुबानी
1: जनहितार्थ प्रसारित
0: आता आपण त्या सेगमेंट कडे वळूया जिथे आपण आपल्या लिस्टर मित्रांची नाव जाहीर करतो त्यांचे प्रश्न वाचतो आणि त्यांची उत्तरे शेअर करतो. मागील एपिसोड मध्ये पहिल्या भागात आम्ही सर्व लिस्नर्सला स्वच्छ गावसाठी एक चांगला नारा पाठवण्यास सांगितले होते आणि आम्ही असे नमूद केले होते की सर्वोत्तम नारा देणाऱ्यांना बक्षीस दिले जाईल.
1: तर आम्हाला काही चांगले संदेश मिळाले का?
0: अगदी मिळाले स्वच्छिका, आणि त्यापैकी आम्ही 3 चांगले संदेश निवडले आहेत आणि आम्ही त्या मित्रांना बक्षीस देखील देणार आहोत. पण सध्या तरी त्या मित्रांची नावं आणि त्यांनी पाठवलेले संदेश आपण ऐकूयात. पहिला आहे कचरा दूर घाण दूर आपला गाव बनू निसर्गासारखं स्वच्छ आणि सूर. दुसरं आहे स्वच्छ मन स्वच्छ भाव चला घडू चमकदार आपलं गाव. आणि तिसरं आहे कचरा टाका डस्टबिन मध्ये ठेवू अभिमान गावाच्या नाविन्यामध्ये.
1: वा वा, आमच्या श्रोत्यांनी इतके चांगले संदेश लिहिले आहेत आणि पाठवले आहेत, त्यांनी आमच्या रेडिओ मध्ये येऊन त्यांचे बक्षीस घेऊन जावे. तुम्हा सर्वांचे अभिनंदन आणि आभार.
0: आणि आता या भागातील प्रश्न, तर आजचा भागातील प्रश्न असा आहे की आजकाल अनेक भागात आरो वापरणे ही एक सक्ती बनली आहे. बहुतेक घरांमध्ये ते वापरले जाते पण त्यामुळे बरेच पाणी वाया जाते. तुम्ही स्वच्छ पाणी पिण्यासाठी आरो वापरता की नाही ते महत्वाचे नाही, महत्वाचे म्हणजे तुम्ही आमच्या प्रश्नाचे उत्तर द्या. आरो मधून बाहेर पडणारे पाणी कुठे वापरता येईल?
1: मित्रांनो, आरो मधून बाहेर पडणाऱ्या एका ग्लास पाण्यासाठी 3 ग्लास पाणी असेच वाहून जाते. स्वच्छ पाणी पिण्याच्या इच्छेने आम्ही या मशीनचा वापर करतो जे अनेक खनिजे वेगळे करते, परंतु आम्ही वाया गेलेल्या पाण्याचा पुनर्वापर करत नाही. तर आमचा आजचा प्रश्न असा आहे की आरो मधून बाहेर पडणारे वाया जाणारे पाणी आपण कुठे वापरू शकतो?
0: तर मित्रांनो, जाण्याची वेळ आली आहे, पण यापूर्वी आम्ही तुम्हाला आणखी काही सांगतो. आणि आम्ही तुम्हाला काय सांगणार आहे हे तुम्हाला आधीच माहिती आहे. आज तुम्ही स्वच्छ सुजल गाव की कहाणी रेडिओ की जुबानी या कार्यक्रमाचा दुसरा भाग ऐकत होता. आजच्या भागात आपण आपली शौचालय स्वच्छ कशी ठेवायची आणि स्वच्छ कशी करायची, स्वच्छता का आवश्यक आहे, स्वच्छ भारत मिशन कार्यक्रमाची झलक आणि आतापर्यंत झालेल्या प्रगतीबद्दल चर्चा केली. आणि पुढील भागात आपण हर घर जल कार्यक्रमाची एक झलक आणि आतापर्यंत केलेल्या प्रगतीबद्दल माहिती घेऊयात. जल जीवन मिशन मध्ये जल उत्सव किंवा जल अर्पण दिवस म्हणजे काय हे तुम्हाला माहित आहे का? या माहितीसह पुढील भागात आम्ही तुम्हाला मिशन ते जारी होण्यापूर्वी लॉन्च करताना आणि आतापर्यंत त्यांचे कव्हरेज, नळ पाणी जोडणीचे यश, पाणी चाचणीत महिलांची भूमिका, मिशनचे घटक याबद्दल सांगणार आहोत.
1: आता तुम्ही आम्हाला तुमच्या प्रश्नाचे उत्तर पाठवा. तुमच्या गावातील शौचालयांच्या देखभालीवर लक्ष ठेवा. लोकांना सांगा, आनंदी राहा, स्वच्छ राहा, स्वच्छता पसरवा आणि तुमचा देश स्वच्छ करा. स्वच्छ भारत, सुंदर भारत.
0: आणि उत्तर पाठवा 9359320080 या व्हॉट्सअप नंबरवर. कार्यक्रमाच्या पुढील भागात आम्ही तुम्हाला पुन्हा भेटणार आहोत. तोपर्यंत तुमचा आवडता रेडिओ ऐकत राहा MGM 90.8 FM. साथ आहे तो

तुमच्या कपाटात वाचून झालेली पुस्तकं तशीच पडून आहेत का? मग आता वेळ आली आहे त्या पुस्तकांना नवीन आयुष्य देण्याची. 11 सप्टेंबर आचार्य विनोबा भावे यांच्या जयंती निमित्त MGM युनिव्हर्सिटी घेऊन आली आहे एक अनोखी चळवळ, भूदानातून पुस्तक दानाकडे, पुस्तक दानातून ज्ञान दानाकडे. तुमच्याकडची साहित्य, विज्ञान, इतिहास किंवा स्पर्धा परीक्षेची जुनी नवीन पुस्तकं दान करा आणि गरजू विद्यार्थ्यांच्या आयुष्यात ज्ञानाचा नवा प्रकाश आणा. कॉल करा 9970442355 9372650422 8668402680 किंवा 9860220303. संपर्क साधल्यानंतर विद्यापीठाची टीम आपल्या ठिकाणी येऊन पुस्तकांचं संकलन करेल. तर वेळ आली आहे तुमच्या जुन्या पुस्तकांना नवीन आयुष्य देण्याची.

0: Your dream is to become an engineer, an architect, or to make a name for yourself in the world of technology. So MGM University's JNEC is the best option for you. Courses accredited by AICTE and COA, BTEC, MTEC, Bachelor of Architecture, Master of Architecture, and MCA. Here you get excellent placement, innovation and research facilities, and a global network of more than 20,000 alumni. Merit and sports scholarship is also available. And the biggest thing is not to wait for the cap round. MGM University. For admission, call on 940-4474-266 or visit mgmu.ac.in.
1: Pharmacy मध्ये गुणवत्ता आणि संशोधन पूर्ण शिक्षणासाठी
2: MGM विद्यापीठाच्या डिपार्टमेंट ऑफ फार्मास्युटिकल सायन्स मध्ये प्रवेश घ्या,
1: जिथे डिप्लोमा इन फार्मसी अँड बॅचलर ऑफ फार्मसी मध्ये ऍडमिशन सुरू. ऑल्सो डायरेक्ट ऍडमिशन इन बी फार्मसी सेकंड इयर. अवेल अट्रॅक्टिव्ह स्कॉलरशिप्स,
2: अत्याधुनिक अशी लॅबोरेटरी, उच्च शिक्षित आणि अनुभवी स्टाफ, भव्य दिव्य असा MGM कॅम्पस. गुणवत्ता आणि दर्जेदार शिक्षणासाठी आजच प्रवेश निश्चित करा.
1: फॉर ऍडमिशन कॉन्टॅक्ट 9371714265 और विजिट www.mgmu.ac.in.

तुमच्या कपाटात वाचून झालेली पुस्तकं तशीच पडून आहेत का? मग आता वेळ आली आहे त्या पुस्तकांना नवीन आयुष्य देण्याची. 11 सप्टेंबर आचार्य विनोबा भावे यांच्या जयंती निमित्त MGM युनिव्हर्सिटी घेऊन आली आहे एक अनोखी चळवळ, भूदानातून पुस्तकदानाकडे, पुस्तकदानातून ज्ञानदानाकडे. तुमच्याकडची साहित्य, विज्ञान, इतिहास किंवा स्पर्धा परीक्षेची जुनी नवीन पुस्तकं दान करा आणि गरजू विद्यार्थ्यांच्या आयुष्यात ज्ञानाचा नवा प्रकाश आणा. कॉल करा 9970442355 9372650422 8668402680 किंवा 9860220303. संपर्क साधल्यानंतर विद्यापीठाची टीम आपल्या ठिकाणी येऊन पुस्तकांचं संकलन करेल. तर वेळ आली आहे तुमच्या जुन्या पुस्तकांना नवीन आयुष्य देण्याची.

तुमच्या कपाटात वाचून झालेली पुस्तकं तशीच पडून आहेत का? मग आता वेळ आली आहे त्या पुस्तकांना नवीन आयुष्य देण्याची. 11 सप्टेंबर आचार्य विनोबा भावे यांच्या जयंती निमित्त MGM युनिव्हर्सिटी घेऊन आली आहे एक अनोखी चळवळ, भूदानातून पुस्तकदानाकडे, पुस्तकदानातून ज्ञानदानाकडे. तुमच्याकडची साहित्य, विज्ञान, इतिहास किंवा स्पर्धा परीक्षेची जुनी नवीन पुस्तकं दान करा आणि गरजू विद्यार्थ्यांच्या आयुष्यात ज्ञानाचा नवा प्रकाश आणा. कॉल करा 9970442355 9372650422 8668402680 किंवा 9860220303. संपर्क साधल्यानंतर विद्यापीठाची टीम आपल्या ठिकाणी येऊन पुस्तकांचं संकलन करेल. तर वेळ आली आहे तुमच्या जुन्या पुस्तकांना नवीन आयुष्य देण्याची.

तुमच्या कपाटात वाचून झालेली पुस्तकं तशीच पडून आहेत का? मग आता वेळ आली आहे त्या पुस्तकांना नवीन आयुष्य देण्याची. 11 सप्टेंबर आचार्य विनोबा भावे यांच्या जयंती निमित्त MGM युनिव्हर्सिटी घेऊन आली आहे एक अनोखी चळवळ, भूदानातून पुस्तक दानाकडे, पुस्तक दानातून ज्ञानदानाकडे. तुमच्याकडची साहित्य, विज्ञान, इतिहास किंवा स्पर्धा परीक्षेची जुनी नवीन पुस्तकं दान करा आणि गरजू विद्यार्थ्यांच्या आयुष्यात ज्ञानाचा नवा प्रकाश आणा. कॉल करा 9970442355 9372650422 8668402680 किंवा 9860220303. संपर्क साधल्यानंतर विद्यापीठाची टीम आपल्या ठिकाणी येऊन पुस्तकांचं संकलन करेल. तर वेळ आली आहे तुमच्या जुन्या पुस्तकांना नवीन आयुष्य देण्याची.

तुमच्या कपाटात वाचून झालेली पुस्तकं तशीच पडून आहेत का? मग आता वेळ आली आहे त्या पुस्तकांना नवीन आयुष्य देण्याची. 11 सप्टेंबर आचार्य विनोबा भावे यांच्या जयंती निमित्त MGM युनिव्हर्सिटी घेऊन आली आहे एक अनोखी चळवळ, भूदानातून पुस्तकदानाकडे, पुस्तकदानातून ज्ञानदानाकडे. तुमच्याकडची साहित्य, विज्ञान, इतिहास किंवा स्पर्धा परीक्षेची जुनी नवीन पुस्तकं दान करा आणि गरजू विद्यार्थ्यांच्या आयुष्यात ज्ञानाचा नवा प्रकाश आणा. कॉल करा 9970242355 9372650422 8668402680 किंवा 9860220303. संपर्क साधल्यानंतर विद्यापीठाची टीम आपल्या ठिकाणी येऊन पुस्तकांचं संकलन करेल. तर वेळ आली आहे तुमच्या जुन्या पुस्तकांना नवीन आयुष्य देण्याची.

तुमच्या कपाटात वाचून झालेली पुस्तकं तशीच पडून आहेत का? मग आता वेळ आली आहे त्या पुस्तकांना नवीन आयुष्य देण्याची. 11 सप्टेंबर आचार्य विनोबा भावे यांच्या जयंती निमित्त MGM युनिव्हर्सिटी घेऊन आली आहे एक अनोखी चळवळ, भूदानातून पुस्तक दानाकडे, पुस्तक दानातून ज्ञान दानाकडे. तुमच्याकडची साहित्य, विज्ञान, इतिहास किंवा स्पर्धा परीक्षेची जुनी नवीन पुस्तकं दान करा आणि गरजू विद्यार्थ्यांच्या आयुष्यात ज्ञानाचा नवा प्रकाश आणा. कॉल करा 9970442355 9372650422 8668402680 किंवा 9860220303. संपर्क साधल्यानंतर विद्यापीठाची टीम आपल्या ठिकाणी येऊन पुस्तकांचं संकलन करेल. तर वेळ आली आहे तुमच्या जुन्या पुस्तकांना नवीन आयुष्य देण्याची.

हाय हॅलो नमस्कार मित्रांनो, तुम्ही ट्यून केलंय एमजीएम रेडिओ 90.8 FM, साथ है तो बात है आणि मी आहे आरजे भूषण। मित्रांनो, आजचा दिवस खूपच खास आहे कारण की आज आहे रक्षाबंधन, भाऊ बहिणीचं नातं, म्हणजे थोडं प्रेम, थोडी मस्ती, बाकी दिवसभर भांडण। लहानपणी रिमोटसाठी झालेलं भांडण असो किंवा एकमेकांच्या वस्तू विदाउट परमिशन वापरणं असो, पण गरज पडली की सगळ्यात आधी आठवतो तो भाऊ किंवा बहीण। आज राखीच्या निमित्ताने या सुंदर नात्याला एक छोटंसं सॅल्यूट आणि तुमच्या आयुष्यातल्या त्या खास भाऊ किंवा बहिणीला मनापासून हॅपी रक्षाबंधन। चला मग आजचा दिवस सुरू करूया एका छान विचाराने। नाती जपण्यासाठी मोठ्या गिफ्ट्सची गरज नसते, कधी कधी फक्त काय रे बरं आहे ना एवढं विचारणं पुरेसं असतं। एमजीएम रेडिओ 90.8 FM वर तुमच्यासोबत राहूया कारण की आजचा दिवस आहे नात्यांचा, आठवणींचा आणि अर्थातच राखीच्या गोड धमकीचा। ऐकत रहा आरजे भूषण सोबत एमजीएम रेडिओ 90.8 FM, साथ।

तुम्ही ट्यून केलंय MGM रेडिओ 90.8 FM साथ है तो बात है, मी आहे RJ भूषण. मित्रांनो, आज आहे रक्षाबंधन आणि राखी बांधली की बहिणीला आठवतं की माझा भाऊ माझ्यासोबत आहे आणि भावाला आठवतं की आता खर्च किती होणार. पण जोक्स अपार्ट, रक्षाबंधनाचा खरा अर्थ गिफ्ट किंवा पैशांपेक्षा खूप मोठा आहे. भाऊ असो बहीण असो, आपल्या आयुष्यात अशी एक व्यक्ती असते जिच्यासोबत आपण कितीही मोठे झालो तरी चाइल्डहूड परत जगतो. एकमेकांची सिक्रेट्स माहिती असतात, जुन्या चुका माहीत असतात आणि म्हणूनच कदाचित हे नातं इतकं स्पेशल असतं. आज राखी बांधताना किंवा शुभेच्छा देताना एक गोष्ट नक्की सांगा, तू आहेस ना म्हणून बरं वाटतं. आणि हो, भावांनी हे वाक्य बोलण्याआधी गिफ्ट देऊन ठेवलेलं जास्त सेफ. पुन्हा एकदा सर्व भाऊ बहिणींना हॅपी रक्षाबंधन. ऐकत रहा RJ भूषण सोबत MGM रेडिओ 90.8 FM साथ है तो बात है.

0: एंजाइटी, डिप्रेशन या एडिक्शन, क्या ये प्रॉब्लम्स आपकी लाइफ को अफेक्ट कर रही है? तो हेल्प लेने में देर मत कीजिए।
1: डॉक्टर अमोल पात्रीकर मानसोपचार और व्यसन मुक्ति तज्ञ न्यूरोसाइकेट्रिक्स, इनकी गाइडेंस में मेंटल हेल्थ और एडिक्शन रिलेटेड प्रॉब्लम्स का ट्रीटमेंट किया जाता है।
0: यहाँ अवेलेबल है मेन और वुमेन के लिए सेपरेट एडमिशन फैसिलिटीज, एडिक्शन ट्रीटमेंट, ECT काउंसलिंग, मैरिज काउंसलिंग, चाइल्ड गाइडेंस, स्ट्रेस मैनेजमेंट, फैमिली काउंसलिंग और साइकोलॉजिकल काउंसलिंग।
1: उत्कर्ष हॉस्पिटल, अदालत रोड सिग्नल, विवेकानंद कॉलेज रोड, सतीश मोटर के पीछे, समर्थ नगर, छत्रपति संभाजीनगर, और दिशा हॉस्पिटल, संत तुकाराम नाट्यगृह रोड, फोस्टर होम्योपैथी कॉलेज कैंपस, सिडको N5, छत्रपति संभाजीनगर। तुमच्या कपाटात वाचून झालेली पुस्तकं तशीच पडून आहेत का? मग आता वेळ आली आहे त्या पुस्तकांना नवीन आयुष्य देण्याची। 11 सप्टेंबर आचार्य विनोबा भावे यांच्या जयंती निमित्त MGM युनिव्हर्सिटी घेऊन आली आहे एक अनोखी चळवळ, भूदानातून पुस्तकदानाकडे, पुस्तकदानातून ज्ञानदानाकडे। तुमच्याकडची साहित्य, विज्ञान, इतिहास किंवा स्पर्धा परीक्षेची जुनी नवीन पुस्तकं दान करा आणि गरजू विद्यार्थ्यांच्या आयुष्यात ज्ञानाचा नवा प्रकाश आणा। कॉल करा 9372650422, 8668402680 किंवा 9860220303। संपर्क साधल्यानंतर विद्यापीठाची टीम आपल्या ठिकाणी येऊन पुस्तकांचं संकलन करेल। तर वेळ आली आहे तुमच्या जुन्या पुस्तकांना नवीन आयुष्य देण्याची।

0: स्ट्रेस, एंजाइटी, डिप्रेशन या एडिक्शन, क्या ये प्रॉब्लम्स आपकी लाइफ को अफेक्ट कर रही है? तो हेल्प लेने में देर मत कीजिए।
1: डॉक्टर अमोल पात्रीकर, मानसोपचार और व्यसन मुक्ति तज्ञ, न्यूरोसाइकेट्रिक्स, इनकी गाइडेंस में मेंटल हेल्थ और एडिक्शन रिलेटेड प्रॉब्लम्स का ट्रीटमेंट किया जाता है।
0: यहाँ अवेलेबल है मेन और वुमेन के लिए सेपरेट एडमिशन फैसिलिटीज, एडिक्शन ट्रीटमेंट, ECT काउंसलिंग, मैरिज काउंसलिंग, चाइल्ड गाइडेंस, स्ट्रेस मैनेजमेंट, फैमिली काउंसलिंग और साइकोलॉजिकल काउंसलिंग।
1: उत्कर्ष हॉस्पिटल, अदालत रोड सिग्नल, विवेकानंद कॉलेज रोड, सतीश मोटर के पीछे, समर्थ नगर, छत्रपति संभाजीनगर, और दिशा हॉस्पिटल, संत तुकाराम नाट्यगृह रोड, फोस्टर होम्योपैथी कॉलेज कैंपस, सिडको N5, छत्रपति संभाजीनगर। तुमच्या कपाटात वाचून झालेली पुस्तकं तशीच पडून आहेत का? मग आता वेळ आली आहे त्या पुस्तकांना नवीन आयुष्य देण्याची। 11 सप्टेंबर आचार्य विनोबा भावे यांच्या जयंती निमित्त MGM युनिव्हर्सिटी घेऊन आली आहे एक अनोखी चळवळ, भूदानातून पुस्तक दानाकडे, पुस्तक दानातून ज्ञान दानाकडे। तुमच्याकडची साहित्य, विज्ञान, इतिहास किंवा स्पर्धा परीक्षेची जुनी नवीन पुस्तकं दान करा आणि गरजू विद्यार्थ्यांच्या आयुष्यात ज्ञानाचा नवा प्रकाश आणा। कॉल करा 9970442355, 9372650422, 8668402680 किंवा 9860220303। संपर्क साधल्यानंतर विद्यापीठाची टीम आपल्या ठिकाणी येऊन पुस्तकांचं संकलन करेल। तर वेळ आली आहे तुमच्या जुन्या पुस्तकांना नवीन आयुष्य देण्याची।

तुमच्या कपाटात वाचून झालेली पुस्तकं तशीच पडून आहेत का? मग आता वेळ आली आहे त्या पुस्तकांना नवीन आयुष्य देण्याची. 11 सप्टेंबर आचार्य विनोबा भावे यांच्या जयंतीनिमित्त MGM युनिव्हर्सिटी घेऊन आली आहे एक अनोखी चळवळ, भूदानातून पुस्तकदानाकडे, पुस्तकदानातून ज्ञानदानाकडे. तुमच्याकडची साहित्य, विज्ञान, इतिहास किंवा स्पर्धा परीक्षेची जुनी नवीन पुस्तकं दान करा आणि गरजू विद्यार्थ्यांच्या आयुष्यात ज्ञानाचा नवा प्रकाश आणा. कॉल करा 9970442355 9372650422 8668402680 किंवा 9860220303. संपर्क साधल्यानंतर विद्यापीठाची टीम आपल्या ठिकाणी येऊन पुस्तकांचं संकलन करेल. तर वेळ आली आहे तुमच्या जुन्या पुस्तकांना नवीन आयुष्य देण्याची.

0: आत्महत्या का मतलब क्या कि अपनी खुद की हत्या करना। देखो हत्या कोई भी हो वो पापी होता है ऐसा कहा जाता है। हम सोचते हैं अक्सर कि यार किसी ने सुसाइड किया तो यार उसकी क्या मेंटेलिटी होगी, या तो सोचते यार कितना बुजदिल था ये जिसने सुसाइड कर लिया और अपनी जिंदगी से हार गया। हालांकि उसके पीछे भी बहुत सारे अलग अलग ओपिनियन होंगे, उसने कुछ चीजें फेस की होगी, उसके लाइफ के रिलेटेड कुछ प्रॉब्लम्स होंगे जो कि हमें पता नहीं होते। तो हालांकि जो इंसान सुसाइड करता है तो उसकी मेंटेलिटी क्या होती है, तो इसी पर आज हम बात करेंगे। आज है वर्ल्ड सुसाइड प्रिवेंशन डे और अपने साथ है डॉक्टर अमोल पात्रीकर सर, न्यूरोसाइकेटिस्ट। नमस्कार सर, आपका स्वागत है।
1: नमस्कार। नमस्कार,
0: कैसे हो सर आप?
1: एकदम बढ़िया,
0: एकदम बढ़िया। तर सर आज आहे सुसाइड प्रिवेंशन डे, तर माझा पहिला प्रश्न हा आहे की हा दिवस साजरा करण्याची किंवा हा दिवस पाळण्याची ही वेळ का आलेली आहे नेमकी?
1: अज्ञान कसं आहे की वर्ल्ड सुसाइड प्रिवेंशन डे हा आहे ना, साल 2003 पासून आपण सेलिब्रेट करतो आणि हा कोलॅबोरेशन विथ इंटरनॅशनल असोसिएशन ऑफ सुसाइड प्रिव्हेन्शन एक आहे आणि ते WHO सोबत मर्ज करून तो एक हा डे साजरा करतो। त्याचं कारण काय झालं की मागच्या काही वर्षांमध्ये सुसाइडचा रेट खूप जास्त वाढलेला आहे, भयंकर वाढलेला आहे। म्हणजे त्याच्यात आपण जर पाहिलं तर मी असं म्हणाल की 2018 आणि 2025 ह्या 7 वर्षांमध्ये सुसाइडचा रेट 27% वाढला।
0: 27%
1: आणि इतका की नुसत्या भारतामध्ये आपल्याला जवळपास 2.5 लाख डेथ या सुसाइडमुळे होतात दरवर्षी। की इंडियाला काय ना मोस्ट डिप्रेस कंट्री ऑफ द वर्ल्ड म्हणतात, म्हणजे इंडिया ही डिप्रेशनची कॅपिटल झाली आहे आपल्या पॉप्युलेशनमुळे, प्लस आपल्यामध्ये सध्या डिप्रेशनच्या केसेस वाढत आहेत आणि डिप्रेशन हे एक खूप महत्वाचं रिझन आहे सुसाईडसाठी। त्यामुळं समाजामध्ये सुसाईड आणि हे डिप्रेशन किंवा मेंटल हेल्थ बद्दल अवेअरनेस क्रिएट करावं, सुसाईडच्या जे डेथ्स आहेत ते आपल्याला कुठल्या कारणाने कसं जास्तीत जास्त प्रिव्हेंट करता येतील आणि लोकांना वाचवता येईल याच्या प्रयत्नांसाठी आणि अवेअरनेससाठी हा दिवस आपल्याला साजरा करतात सध्या।
0: एक्झॅक्टली, म्हणजे सुसाईड प्रिव्हेन्शन डे हे सुसाईड रोखण्यासाठी आणि त्याच्या अवेअरनेससाठी हा दिवस साजरा करण्यात येतो। तर आपण सरांसोबत अजून बोलणारच आहोत या टॉपिकवर, पण थोड्याच वेळात। तुम्ही
2: ओनली ऑन MGM 90.8 FM।

0: सुसाईड प्रिव्हेंशन डे आज आपण साजरा करतोय. या निमित्ताने आज आपल्यासोबत स्पेशल गेस्ट आहेत आणि आपल्यासोबत आहेत डॉक्टर अमोल पात्रीकर, न्यूरो सायकेट्रिक्स. तर सर, सुसाईड प्रिव्हेंशन डे का साजरा केला जातो याबद्दल आता तुम्ही सांगितलं, तर माझा पुढील प्रश्न आहे की एखादा माणूस आत्महत्येच्या विचारांपर्यंत का पोहोचतो, या पाठीमाग सर्वात कॉमन कारण काय असेल नेमकं?
1: बरोबर आहे, अज्ञान आता याच्यात महत्वाचा प्रश्न आहे हा, आणि खूप चांगला प्रश्न आहे. आजकाल आता सुसाईड आपण पाहतोय, जसं मी आता मागच्या प्रश्नाचं उत्तर देताना सांगितलं की आजकाल त्याचं प्रमाण खूप जास्त वाढलंय. त्याच्यामध्ये सगळ्यात महत्वाचं प्रमाण आजकाल जसं डिप्रेशन आहे. डिप्रेशन म्हणजे काय ना, ज्याचा सतत उदासपणा, चिंता, ताणतणाव असतो, त्याच्यामध्ये आयुष्यामध्ये त्याला काही करायची गरज वाटत नाही, हे मोस्ट कॉमन रिझन मानतो आपण. आणि दुसरं आपण म्हणू की बऱ्याच वेळा काय असतं की ते तसा पेशंट डिप्रेस नसतो, पण त्याची ती इम्पल्सिव्ह बिहेवियर असतं. बऱ्याच वेळा असतं ना अटेन्शन सिकिंग बिहेवियर असतं, त्याच्यामध्ये व्यक्ती काय करतो, त्याला एखाद्या गोष्टीचा राग आला, त्याच्या मनासारखं नाही घडलं, त्या गोष्टीमध्ये काय होतं की ते त्याचा प्रयत्न करायचं पाहतात, पण त्या प्रयत्नामध्ये खरंखरं रिअल कधी कधी सुसाईड होऊन जातात. ते मेजॉरिटी केसेसमध्ये होतं. म्हणजे फॉर एक्झाम्पल आपण एखादं कोणी ते औषध घेतात, आता लोकांना ते इन्सेक्टिसाइड पेस्टिसाइड त्याचा डोस माहीत नसतो की ते किती हार्मफुल आहे. त्यांना वाटतं मी एक झाकण घेतलं म्हणजे मला काही होणार नाही, म्हणजे मी फक्त सिरियस होईल थोडी, पण कधी कधी ते पण खूप जास्त हार्मफुल होतं आणि त्याच्यामध्ये सुसाईड होऊन जातात. आता युजली ह्या सगळ्या डिप्रेशन किंवा हे इम्पल्सिव्ह फॅक्टरमध्ये युजली का पोहोचतात लोक, आता त्याचे बरेच रिझन आहे, जसं की रिलेशनशिप ब्रेकअप झालं किंवा डिवोर्स झाला किंवा फायनान्शियल लॉस झाला आहे, किंवा आता आपण शेतकऱ्यांमध्ये पाहतो की त्यांच्यात खूप जास्त कर्ज झालेलं आहे. तिसरं खूपच महत्वाचं प्रमाण मी आज सांगाल की ते व्यसन, अल्कोहोलच्या व्यसनामध्ये सुसाईडचं प्रमाण खूप जास्त आहे. त्याच्यामध्ये काय किंवा अल्कोहोल एक किंवा कुठल्याही प्रकारचं व्यसन हे पण माणसाला आहे ना आत्महत्येच्या विचारांकडे प्रवृत्त. अजून कारण आपण पाहिले, जसं आता आजकाल मुलांमध्ये पण बघा की एक्झामचा रिझल्ट कसा येईल, किंवा मग एक्झामचा रिझल्ट नाही आला अपेक्षेप्रमाणे, किंवा आपल्या पेरेंट्सचे खूप एक्सपेक्टेशन असतात मुलांकडून, या सगळ्यांचा खूप ताणतणाव मुलांवर येतो आणि तो जर त्यांना हँडल नाही झाला तर मग ते सुसाईडचा मार्ग मग ते घेतात. त्यावेळेस त्यांना लाईफ म्हणजे कसं असतं की त्यांना कधी होतं हे, ती तेव्हा जेव्हा त्यांना आयुष्यामध्ये असं वाटतं की हे माझं आयुष्य आता व्यर्थ आहे, किंवा मी कोणावर आता डिपेंडंट झालो आहे, मग एक माझं काही नाही तर ओझं आहे असं त्याला जेव्हा वाटू लागतं, तेव्हा मग त्याला वाटतं की आता मला कोणी हेल्प पण करू शकत नाही, मी याच्यातून बाहेर निघणार नाही, आणि मग तो आत्महत्येचा मार्ग अशा वेळेस व्यक्ती निवडतो.
0: म्हणजे आपल्या जर सेल्फ डाऊट आला असेल त्यावेळेस आपण काहीतरी विचार करतो एक्स्ट्रा.
1: हो बरोबर ना, म्हणजे त्याला जर वाटलं की माझं लाईफ आता बिलकुल वर्थलेस आहे आणि हेल्पलेस आहे मी, आणि या सिच्युएशन मधून मी बाहेर निघू शकत नाही, मग त्यावेळेस ते असा मार्ग निवडतात.
0: पण मित्रांनो, किती काय असेल पण हा चुकीचा मार्ग आहे, आणि जर तुम्ही या फेज मधून जात असाल तर तुम्ही मदत मागू शकता, आपल्या पेरेंट्स सोबत बोलू शकता किंवा डॉक्टरांना भेटू शकता की कोई भी प्रॉब्लम इतना बड़ा नहीं होता है आपके जिंदगी से बड़ा, तो हर एक प्रॉब्लम का कोई ना कोई सोल्यूशन होता है, बस उस पर बात करते रहना चाहिए. तर आपण यावर अजून बोलणारच आहोत थोड्या वेळात.

0: वेलकम बैक विद आरजे अदनान इन द शो। अँड आज आहे वर्ल्ड सुसाईड प्रिव्हेंशन डे, तर याच निमित्ताने आज आपण बोलत आहोत न्यूरोसायकॅट्रिक डॉक्टर अमोल पात्रीकर यांच्यासोबत। तर सर, ज्या व्यक्तींना आत्महत्याचे विचार येतात तर त्यांच्यात थोडा बिहेवियर आपल्याला बदललेला दिसतो का आणि ते आपण कसा ओळखावा?
1: अज्ञान कसं आहे की आपण जेव्हा म्हणतो ना की कोण, काही लोक आहे ना खूप रिस्क फॅक्टर असतं त्यांच्यात की आत्महत्येकडे ते प्रवृत्त होऊ शकतात, आपण त्यांचं बिहेवियर आहे ना किंवा त्यांचं वागणं आपल्याला थोडं नोटिसेबल होऊ शकतो आणि आपण ते वाचू शकतो। असे कोणत्या व्यक्ती काय असतात की त्या काही व्यक्ती आहे ना त्या अचानकपणे त्यांच्यात मूड स्विंग्स होऊ लागतात, खूप जास्त चिडचिडपणा होतो त्यांच्यामध्ये आणि ते काय करतात की ते आपल्या फॅमिलीपासून लोनलीनेस म्हणजे एकटेपणा राहू लागतात, ते फॅमिलीपासून दूर राहू लागतात, त्यांच्यामध्ये मिक्स होत नाहीत, मग आपल्याला त्यांच्यात कळून येतं की हे थोडे एकलटकोंडे झाले आहेत। दुसरं त्यांना जे ताणतणाव स्ट्रेस असेल तर ती व्यक्ती मग व्यसनाकडे वळती, मग व्यसनाचा खूप जास्त त्याचा उपयोग करू लागते की आपल्या मनातले विचार कमी होण्यासाठी। काही व्यक्ती आहे ना हे बोलून पण दाखवतात। आता आमच्या मानसोपचाराच्या याच्यामध्ये काय आहे ना की एखाद्या व्यक्ती असं मी आम्ही सांगतो की मजाकमध्ये किंवा गमतीत जरी बोलला तरी त्याला खूप सिरियसली घ्यायला पाहिजे, कारण तो थॉट कुठंतरी त्याच्या डीप इनसाइड तो थॉट असतो आणि तो भविष्यामध्ये तो इम्प्लिमेंट करू शकतो, म्हणून त्याला सुद्धा सिरियसली घ्यायला पाहिजे। मजाकमध्ये आता बोलता बोलता नातेवाईकांमध्ये म्हणून जातो, कोणी म्हणतात ना की तुम्हाला जर माझी गरजच नाही, एखाद्या मी मरून गेलो तर मग तुम्हाला कळेल किंवा तुम्हाला माझं इम्पॉर्टन्स कळेल। आता हे खूप साधं वाक्य खूप लोक वापरत पण असतील बोलता बोलता, पण मानसोपचार तज्ज्ञांनी किंवा त्याच्या नातेवाईकांनी ही पण गोष्ट सिरियसली घ्यायला पाहिजे आणि त्याचं असेसमेंट करणं गरजेचं। तर हे काही गोष्ट असतात, चिडचिडपणा, एकलकोंडेपणा होणं किंवा गोष्टी बोलून दाखवणं किंवा सहसा डिप्रेशनमध्ये जे ऑलरेडी व्यक्ती जात आहेत, ज्यांना डिप्रेशनमध्ये त्यांना खूप जास्त सॅडनेस झालेला आहे, ती व्यक्ती झोपत नाही आहे किंवा खूप जास्त झोपून झोपून राहतीये, ह्या सगळ्या गोष्टींसाठी जिथं जिथं तुम्हाला ऑब्झर्व होईल त्या त्या व्यक्तींना डेफिनेटली म्हणजे तज्ज्ञांकडे नेऊन त्याची हेल्प करणं गरजेचं आहे।
0: ओके, क्या बात, म्हणजे या बारीक बारीक गोष्टींना जर तुम्ही तुमच्या नातेवाईकांमध्ये किंवा तुम्ही तुमच्या मित्रांमध्ये नोटीस करू शकता जेणेकरून आपण त्यांची हेल्प करू। जेव्हा कोणी या फेजमध्ये जात असतो ना ते स्वतः ओपन अप होत नाही आपल्या समोर, पण आपल्याला त्याची काळजी घ्यावी लागेल या प्रकारे काही गोष्टी नोटीस करून। पण अजून बोलणारच आहोत की आपण या लोकांना कशा प्रकारे मदत करू शकतो, पण थोड्याच वेळात, तुम्ही कुठेही जाऊ नका, ऐकत राहा।
2: Only on MGM 90.8 FM.

0: फार्मसीमध्ये गुणवत्ता आणि संशोधन पूर्ण शिक्षणासाठी
1: MGM विद्यापीठाच्या डिपार्टमेंट ऑफ फार्मास्युटिकल सायन्स मध्ये प्रवेश घ्या,
0: जिथे डिप्लोमा इन फार्मसी अँड बॅचलर ऑफ फार्मसी मध्ये ऍडमिशन सुरू. ऑल्सो डिरेक्ट ऍडमिशन इन बी फार्मसी सेकंड इयर. अवेल अट्रॅक्टिव्ह स्कॉलरशिप्स,
1: अत्याधुनिक अशी लॅबोरेटरी, उच्च शिक्षित आणि अनुभवी स्टाफ, भव्य दिव्य असा MGM कॅम्पस. गुणवत्ता आणि दर्जेदार शिक्षणासाठी आजच प्रवेश निश्चित करा.
0: फॉर ऍडमिशन कॉन्टॅक्ट 9371714265 और विजिट www.mgmu.ac.in.
2: तुमच्या कपाटात वाचून झालेली पुस्तकं तशीच पडून आहेत का? मग आता वेळ आली आहे त्या पुस्तकांना नवीन आयुष्य देण्याची. 11 सप्टेंबर आचार्य विनोबा भावे यांच्या जयंती निमित्त MGM युनिव्हर्सिटी घेऊन आली आहे एक अनोखी चळवळ, भूदानातून पुस्तकदानाकडे, पुस्तकदानातून ज्ञानदानाकडे. तुमच्याकडची साहित्य, विज्ञान, इतिहास किंवा स्पर्धा परीक्षेची जुनी नवीन पुस्तकं दान करा आणि गरजू विद्यार्थ्यांच्या आयुष्यात ज्ञानाचा नवा प्रकाश आणा. कॉल करा 9970442355 9372650422 8668402680 किंवा 9860220303. संपर्क साधल्यानंतर विद्यापीठाची टीम आपल्या ठिकाणी येऊन पुस्तकांचं संकलन करेल. तर वेळ आली आहे तुमच्या जुन्या पुस्तकांना नवीन आयुष्य देण्याची.

0: सुसाईड प्रिव्हेंशन डे आज आपण सेलिब्रेट करत आहोत. आरजी अदनान तुमच्या सोबत आहे इन द शो. आणि याबद्दलच बोलण्यासाठी आपल्यासोबत आहेत न्यूरो सायकॅट्रिक्स डॉक्टर अमोल पात्रीकर सर. तर सर, खूप छान महत्वाची माहिती तुम्ही आज आम्हाला दिली. तर जाता जाता एक माझा शेवटचा प्रश्न आहे की हॅपी लाईफ जगण्याबद्दल आणि आत्महत्या प्रॉब्लेम पासून दूर राहण्याबद्दल तुम्ही काय सांगाल, आज काय संदेश द्याल आमच्या मित्रांना?
1: बरं, आता जसं आपण पाहिलं अदनान की सुसाईड आणि मानसिक आरोग्य म्हणजे याचा खूपच जवळचा संबंध आहे. तुमचं मानसिक आरोग्य जर चांगलं असेल तर तुमचे सुसाईड वगैरेच्या गोष्टी तुमच्या डोक्यात येत नाहीत. मग मी सगळ्यांना सांगेल की काय, जसं एक छोट्या छोट्या गोष्टी आपण आपल्या लाईफस्टाईल मॉडिफिकेशन मध्ये आणायला पाहिजे, ज्याच्यामध्ये आपण म्हणू की पहिलं एक्झरसाईज, ठीक आहे, एक फिजिकल ऍक्टिव्हिटी आहे ना, मिनिमम 30 मिनिटं ते 40-45 मिनिटाची जी ऍक्टिव्हिटी आहे ते काय करतं, तुमच्या ब्रेनमध्ये एंडॉर्फिन्स तयार करते जे की हॅपी हॉर्मोन्स आहेत, पॉझिटिव्ह थिंग्स ते आपल्यामध्ये आणतात. आणि तुम्ही फिजिकली जर फिट असेल तर डेफिनेटली ते तुम्हाला मेंटली पण तुम्हाला हेल्थी ठेवतात. दुसरं मी सांगेल चांगलं डाएट. डाएटचा रोल खूप इम्पॉर्टंट आहे. फ्रिक्वेंट स्मॉल डाएट घेणं आणि ते पण जर फ्रुट्स, प्रॉपर व्हेजिटेबल्स ह्या जर गोष्टींचा आपण वापर केला तर ते आपल्याला आहे ना एनर्जेटिक ठेवतात, त्यानुसार देअरबाय ते आपल्याला मग मेंटली सुद्धा फिट ठेवतात. आय वुड सजेस्ट की बाकी स्ट्रेस मॅनेजमेंट किंवा आपण मेडिटेशन ह्या ज्या गोष्टी किंवा माइंडफुलनेस त्याची प्रॅक्टिस करावी, आपण ती शिकावं. काय करतात की ह्या ज्या गोष्टी आहेत हे स्ट्रेस हँडल करण्यासाठी जर आपल्याला ती स्ट्रेस हँडलिंगची कॅपॅसिटी जर वाढवली तर आपल्याला त्या गोष्टीमध्ये आपण स्वतः सोल्युशन किंवा त्याचं उत्तर आपण सापडतं आपल्याला, किंवा आपण त्या ताणतणावाला बळी पडत नाही. तर ताणतणाव व्यवस्थापन हे प्रत्येकाला आलं पाहिजे. मग त्यासाठी तुम्ही योगा करा, मेडिटेशन करा, फिजिकल लाईफ चांगली ठेवा, फिजिकली हेल्दी राहा, आणि जसं आवडीनिवडीच्या गोष्टी करा. आणि सगळ्यात महत्वाचं मी सांगेल की सोशली कनेक्ट राहा. आपल्यामध्ये एक गोष्ट आपण पहिल्यांदा नेहमीच पाहतोय की युजली सुसाईडला कोण लोक जास्त बळी पडतात, जे सोशली आयसोलेटेड असतात ते कनेक्ट होत नाहीत लोकांमध्ये. तर माझं म्हणणं राहील की तुम्ही बोललं पाहिजे मित्रांमध्ये, नातेवाईकांमध्ये तुम्ही त्यांच्याशी संवाद साधला पाहिजे, तुमची तशी मैत्री पाहिजे, तसे रिलेशन्स तुम्ही डेव्हलप जर केले तर तुम्ही वेळोवेळी अडीअडचणीच्या वेळेस त्या लोकांची तुम्ही ते मदतीला येतात आपल्याला, ते आपलं चांगलं काउन्सिलिंग समुपदेशन करू शकतात आणि ती एकलकोंडेपणाची ती भावना आपल्यात राहत नाही. ह्या जर गोष्टी इम्प्लिमेंट केला तर आपलं मेंटली आपण चांगल्या प्रकारे फिट राहू, मानसिक आरोग्य आपलं चांगलं बाधित राहील आणि मग त्यानुसार आपण सुसाईड किंवा आत्महत्या आपण वाचू शकतो.
0: थँक्यू सो मच सर. थँक्यू. खूप छान वाटलं तुमच्यासोबत बोलून आणि खरंच आय होप की यामधून अनेक लोकांना मदत मिळेल. हसते मुस्कुराते खिलखिलाते लाईफ जियेगा, जिंदगी बहुत खूबसूरत यार. सो टेक केअर, टाटा, बाय बाय. Only on MGM 90.8 FM.

దేవత శివత పామన దేవత గగపని దశని పగగ పర పని దశని పగగ ప